राम जन्म लाग सखी राम जन्मला, या आनंद गीतातच अयोध्या मग्न होती. प्रासादात श्रीराम दिसामासाने वाढत होते. ते आता चालू लागले होते, बुबडे बुबडे बोलू लागले होते. महाराणी कौसल्या भगिनी समान असलेल्या आपल्या सवतींना कौतुकानं सांगत होती, सावळाग रामचंद्र, सावळाग रामचंद्र, माझ्या मांडीवर न्हातो, अष्टगंधांचा श्वास निळ्या कमळांना येतो. सावळाग रामचंद्र, माझ्या हाताने जेवतो, उरलेल्या घासासाठी थवा राघूंचा थांबतो. सावळाग रामचंद्र, रत्न मंचकी झोपतो, त्याला पाहता लाजून चंद्र आभाळी लोपतो. सावळाग रामचंद्र, चार भावात खेळतो, हीरकांच्या मेळाव्यात नीलमणी उजळतो. सावळाग रामचंद्र, सावळाग रामचंद्र, करी भावंडांसी प्रीत, थोर थोरांनी शिकावी बाळाची या बाळरीत. सावळाग रामचंद्र, त्याचे अनुज हे तीन, सावळाग रामचंद्र, त्याचे अनुज हे तीन, माझ्या भाग्याच्या श्लोकांचे चार अखंड चरण. सावळाग रामचंद्र, करी बोबडे भाषण, सावळाग रामचंद्र, करी बोबडे भाषण, त्याशी करिता संवाद झालो बोबडे आपण. सावळाग रामचंद्र, करी बोबडे हे घर, सावळाग रामचंद्र, करी बोबडे हे घर, वेद म्हणता विप्रांचे येती बोबडे उच्चार. सावळाग रामचंद्र, चंद्र नभीचा मागतो, सावळाग रामचंद्र, चंद्र नभीचा मागतो, रात जागवितो बाई, सारा प्रासाद जागतो. सावळाग रामचंद्र, उद्या होई

होईल तरुण, सावळ आग रामचंद्र उद्या होईल तरुण, मग पुरता वर्षेल देवकृपेचा वरुण, देवकृपेचा वरुण।